सचे तेरे खंड सचे ब्रह्मन सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करने सर विचार सचे धर्म सचा दीवान सचे तेरे हुक्म सचा फरमान सचा तेरा कर्म सचा निशान सचे तुदे खला करोड़ सचा सप्तान सचा सब जोर सची तेरी सिफत सची सलाह सची तेरी कुदरत सचे पातशाह नानक सच ते हन स